0: हाँ सद्या यू की हाँ
1: ओ वेरी नाइस तियात्रात गेलो
0: हाँ जा ओय झाले हाँ 10 दीस 5 ओय 10 दीस जाय ते लेल्या
1: ओके
0: म्हणजे
1: ओके
0: हांव
1: ओके
0: आसतलो आता ऑक्टोबर पासून हिंगा सर मग 3 शुआ हिंगा
1: तीन शो आहे ओ लाग
0: आज
1: लवली
0: सद्या
1: वेदर
0: आज सद्या हातो ने तागे चालू आहा तेगे काबा झालं म्हणजे मग ते इरिन्यू गोन्साल्विस आहा
1: ओके
0: आणि मग त्याच फाटल्या सेमी तावारीसाचो आहा
1: व्हेरी नाईस
0: डीवायएसपी
1: व्हेरी
0: म्हणजे हांव
1: नाईस
0: मातशें आसतलो हिंगा तो
1: ओ गुड माय थोड्या आहात थिंगा थोड्या पडो हा न्हू
0: ना ना ना ना वेदर बरं उगतो निदान जाता येस आनी मातशें बरं
1: याचा बरं हा गुड गुड गुड गुड
0: सारखं चोड गोंयची भाषा
1: गुड गुड हिंगा मातशें वत हा मागीर आनी मातशें थोडे दिसान
0: बरं
1: वयतलो वत
0: ना बरं बरं सद्या बरं
1: बरें
0: मागीर
1: आमगे
0: कितें हो
1: खबर हांव ते तियात्रांचे बरयतात हो हांवें ते हांव असो जर्मनी पावल म्हूण आनी एक पॉडकास्ट चालू केला आनी मुगे फोकस सदां आलोलो फॉर दुसरे लोकां म्हणल्यार लोकांक कोणा ते तियात्र खबर ना बी त्या लोकांक मातशें रीच आवट करपाक
0: तेंक मातशें दाखोवपाक

0: तुझे फ्रेंड बी कोडे हाय
1: सगळे जाण आसताय
0: या या न्हू तेका लागून हांव पॉडकास्ट पासून कोता न्हू हांव मातशें आय ट्राय टू मेक इट इन इंग्लीश इफ इट्स पॉसिबल कित्याक जाण तूं माय तेंक माय कोटा कितें तें मातशें नाल्यार आमी उलयता तें माय हांव माय उलयतां आनी हांवें ट्रान्सलेट कोता म्हळ्यार मागीर मागीर हांव एकलो जाता न्हू तें कोत्ता तें अशें यू नो इट बिकम्स ओनली वन पर्सन लायक न्हू कोणा म्हणट तूं
1: इंग्लीश बी कोतालो न्हू
0: आं
1: इंग्लीश कोतो जाल्यार कोण बरे हे आहा न्हू ग्रेज्युएट आहाय तसले आतां रोस्वन आहा
0: होय रोस्वन
1: म्हणजे थंय ते इंग्लीश सारके शुअर न्हू
0: थोडे लोक येतात ते दे डोंट नो टू स्पीक इंग्लीश ऑल्सो समटायम्स बट टुरिस्ट सो ना सारखे आसना ना जाल्यार एक्चुली दॅट इज ओके बिकॉज दॅट इज कमींग अक्रॉस नो एज ऑथेंटीक ना ती रॉंग गेली न्हू तेदो माय आय युजली एंटर एन आय मेक समथींग करेक्ट जस्ट टू कंटिन्यू तुगे आत वो प्रेजेंट तियात्र पड आहा न्हू आतां तुवें जाय तियात्र केलें कित्याक हांवें बरोबर कॉमर्स केलो तेदोना इट वॉज एक्चुली 1999 आनी मागीर हांव जर्मनी भायर सोल तेदोना तेदोन तुवें तियात्र स्टार्ट केलोलें पयलीं तियात्र गेलें एक्चुली सो हांव गेलां एक्चुली इकरा वर्स जालीं सिन्स 11 years आय एम गोईंग एन कमींग टू जर्मनी सो सो नाव हाव मेनी तियात्र हॅव यू डन इन टोटल तुवें तुगेले ओके ओके तियात्र न्हू या या मग ते नंबराचे ना ते बिकॉज यू आर एक्चुली अ कॉन्ट्रिब्युटर ते कितें जावं तें यू नो आनी पयले जनरेशन कितें आसतलें ते सियालवारीस आहा पयली आनी मागीर सियालवारीस जाल म्हणटरी तेंगे आनी एक जनरेशन आहा मागीर आनी एक जनरेशन आहा फॉर द नॉन स्टॉप या मागीर ते पोतून तियात्र तियात्राचे येयले आत सद्या कोण आहा यंग स्टारान मध्ये तुजी हिशोबान ना म्हण हांव आय वॉन्टेड टू हियर फ्रॉम यू यु नो
1: रेगुलर बरयताय म्हणटे दोनी सिजनां बरयताय म्हणटे तारीख बरयता ओनली फॉर ऑक्टोबर
0: करेक्ट करेक्ट
1: बरयता ओनली फॉर स्टार सिजन ते एक एक सिजनां बरयताय बुद्द सिजन बरयता तो हांव बरयता जॉन डी सिल्वा बरयता आंबे बरयता आनी कोण आनी कोण आहाय मरे
0: कॉमेडियन रिस्टन
1: देवाचे
0: सिजन आसताय न्हू करेक्ट करेक्ट करेक्ट एसून हांवें एक एपिसोड केलोलो टू टॉक अबाउट द सिजन्स आमगे ते मागीर कॉरेजमा आसोता स्पिरिच्युअल तियात्र म्हण ते आनी आसोताय सो वी हॅव अबाउट
1: आदले भाशेन केन्ना आतां ट्रेंड दुसरो जाला आतां कितें जाला आतां हुचो सिजन जनवरी काडाय आतां पयलीं कितें आसलोले फेस्ता म्हूण स्पेशल येताले मुंबयकारांगे म्हूण येताले
0: होय होय होय
1: उमको सिजन आसलो बॉम्बेकारू येताले त्या दोना
0: होय
1: आनी हे रुजार बिजार म्हणटे फेस्तां येताले पावसां येनासले आतां कितें जालां आतां तेश कोण आनी अमको